सदसुमादी अंदर गावन साध विचारे गावन जते सते संतोखी गावा वीर करारे गावन पंडित पढ़न रखे सुर दुग दुग वेदानाले गावा मोनिया मन मोन सुरगा मच पायाले गावन रत्नो पाए तेरे अर्थर तीर्थ नाले।

कहे नानक तै सुख हुआ तिद घर अनद वाजे साची लिवे बिंदे नमाणी देन माणी लिवे वाजों।

संत हो शब्द तरहो प्यारो साचा नाम मिराया दहरु वाजे पंच शब्द तित कारस भागे कारस भागे शब्द वाजे कला जित कर तहरिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया